0: तुमको वाह भी
1: निवास है चाम सोना फुमार रह चुमुला ना सोंसन तीने नंबरी स्थान अफ़ती मिनिस्टर से या चुनिश मुख्याराकार से तुमका निम्नलापन तनान से या नाम फारेर वे राचुम प्रिस्तान रो मगती चुमाजो न्यूना रो तीने निश्चिसरा रा इन्हें नहीं जाने निवास है रफामियास फुल तीमाना चुरुवारी म्यू तो नंदाला ने रो इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manaraka na nihanina hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana nyfamezatsinytsombo zao azonao fa zavatra tiana ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avokoa de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampihinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'ilay izy de mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aiza ho aiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hohanina androany tiatavina androany ny hohanina rapitso tiatavina androrapitso